सारख्या काही स्थितीत चुकीमध्ये सिद्धांतामध्ये तरी मुलाखत आत्मविश्वासासाठी खेळत असल्याशिवाय ओळख अकॅडमी परीक्षेमध्ये